रामकृष्ण आहे. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान नक्कीच ठेवा की आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असेही नाही, कधी कधी एकटेपण लढावे लागेल. पण असे लढा की साथ न देणारे पण हात उजवून

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM वर. शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत आपलं मनपूर्वक स्वागत. आज 11 जुलै हा दिवस जागतिक पातळीवर एका अत्यंत महत्वाच्या विषयावर विचार करण्यासाठी समर्पित आहे. जागतिक लोकसंख्या दिन. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, पर्यावरण, आरोग्य आणि संसाधनांवर होणारा परिणाम याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1989 संयुक्त राष्ट्रांद्वारे या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. नियोजनाची कास धरा, पृथ्वीचं रक्षण करा हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. आज साहित्य आणि जागतिक फॅशन जगतात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचा जन्मदिवस आहे. झुंपा लाहिरी, पुलित्झर पुरस्कार विजेत्या विख्यात भारतीय अमेरिकन लेखिका, त्यांच्या द नेमसेक आणि इंटरप्रिटर ऑफ मॅल्डीज या पुस्तकांनी जागतिक साहित्यात भारताची मान उंचावली. जॉर्जियो अर्मानी, जगातील सर्वात प्रसिद्ध, श्रीमंत आणि प्रभावशाली इटालियन फॅशन डिझायनर, ज्यांनी लक्झरी फॅशन क्षेत्रात एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं पर्यावरण आणि मानवी गरजांचा मेळ घालणारा महात्मा गांधींचा एक अजरामर विचार. या पृथ्वीवर प्रत्येक माणसाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी साधन संपत्ती आहे, पण एकाही माणसाची हाव म्हणजेच लोभ पूर्ण करण्यासाठी नाही. आजची बोधकथा. एका नदीच्या काठावर एक समृद्ध आणि सुंदर गाव होतं. त्या गावात एक पाण्याचा मोठा तलाव होता जो संपूर्ण गावाची तहान भागवायचा. गावकऱ्यांनी एक नियम केला होता, प्रत्येक कुटुंबानं रोज फक्त एकाच घागरीचं पाणी न्यायचं, जेणेकरून तलावातील पाणी वर्षभर सर्वांना पुरेल. अनेक वर्ष गाव सुखानं जगत होतं. हळूहळू गावाची लोकसंख्या वाढू लागली आणि लोकांमध्ये स्वार्थ निर्माण झाला. एका माणसाने विचार केला, गाव तर मोठं झालंय, जर मी रात्री जाऊन गुपचूप 2 घागरी जास्त पाणी आणलं तर कोणाला काय कळणार आहे. त्याने तसंच केलं. त्याला पाहून इतर गावकऱ्यांनी सुद्धा विचार केला की सगळेच जर जास्त पाणी घेत आहे तर मी का मागे राहू. नियम मोडला गेला. लोकांनी गरजेपेक्षा जास्त पाण्याचा साठा करायला सुरुवात केली. परिणामी पावसाळा येण्यापूर्वीच तो मोठा तलाव पूर्णपणे कोरडा पडला. गावात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आणि लोकांना गाव सोडायची वेळ आली. तेव्हा गावकऱ्यांना समजलं की साधन संपत्ती मर्यादित असते आणि तिचा वापर जर संयमानं केला नाही तर सर्वांचाच विनाश निश्चित असतो. तात्पर्य हेच, आजच्या लोकसंख्या दिनाला ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते. आपली पृथ्वीसुद्धा त्या तलावासारखीच आहे जिथे संसाधनं मर्यादित आहेत. जर आपण वाढत्या लोकसंख्येसोबत आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि स्वार्थाने स्वागत राहिलो तर येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीच शिल्लक राहणार नाही. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. आज 11 जुलैचा हा दिवस आपल्याला योग्य नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. वेळेचं महत्त्व ओळखून जर आपण आजच्या दिवशी निसर्गाची काळजी घेण्याचा, पाण्याचा अपव्यय टाळण्याचा किंवा कुणाला तरी मदत करण्याचा छोटासा संकल्प केला तर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. दिवसाला किंवा नशिबाला दोष देण्याऐवजी मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करणं हीच खऱ्या माणसाची ओळख आहे, कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आर्ज शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

0: কৃষি সন্দেশ।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपली जी जमीन आहे ती पीक उत्पादनाचं माध्यम, अध्यात्मामध्ये आपण तिला असंही म्हणू शकतो की कार्येशी मंत्री, करणीशु दासी, भोजीशु माता, शयनीशु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री। की सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण खोट्यावरची गायच तिला समजतो। अनेक वर्षापासून आपण शेती करत असताना जे माध्यम वापरलेलं आहे ते म्हणजे जमीन, आणि या जमिनीवर आपण जेव्हा पीक घेतो तर त्या जमिनीला आपल्यापासून काय अभिप्रेत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं असतं, आणि त्याकरता तिचं परीक्षण करणं गरजेचं असतं। या परीक्षणामध्ये एक महत्त्वाची बाब आहे सामू, की जमिनीचा सामू आपण जर वेळोवेळी तपासून घेतला आणि त्यानुसार आपण पिकाचं नियोजन केलं किंवा त्यानुसार आपण खताचं व्यवस्थापन जर केलं किंवा त्यानुसार आपण आपल्या शेती पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो। तर हा नेमका सामू काय आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया। सामू हा शब्द जो आहे आपण बऱ्याच वेळा जमिनीच्या संदर्भात वापरतो, परंतु याविषयी थोडंसं आपल्याला खोलवर जाऊन जाणून घेणं गरजेचं आहे की नेमकं सामू म्हणजे काय। द्रावणाचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजे सामू, हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर तो अवलंबून असल्याने त्याला pH असं इंग्रजीमध्ये म्हणतात, किंवा पिशिशियन्स डी हायड्रोजन अशी त्याच्याला आपण संज्ञा देत असतो। सामू मोजण्यासाठी pH मीटरवर तो मोजला जातो, त्याचा निर्देशांक 0 ते 14 असा असतो। जमिनीची आम्लता तसे विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो। सामू जेव्हा 6.5 कमी असल्यास अशी जमीन आम्लधर्मीय अशा प्रकारची समजली जाते, आणि अशी जमिनी अतिपावसाच्या कोकण भागामध्ये किंवा गडचिरोलीसारख्या भागामध्ये किंवा भंडारा जिल्ह्यात आढळतात, आणि 6.5 ते 7.3 पर्यंतचा जो निर्देशांक असतो त्याला आपण न्यूट्रल किंवा मराठीमध्ये उदासीन सामू असं संबोधतो। आणि मातीचा सामू 6.5 ते 7.3 जर असेल तर उदासीन असेल तर अशा जमिनीमध्ये बहुतांश अन्नद्रव्य हे पिकांना उपलब्ध होतात, आणि अशा प्रकारचा सामू बहुतांश पिकांना फायदेशीर असतो। सर्वच पिकांची वाढ चांगली होण्याकरता आपण आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे जमिनीचा सामू हा मोजणं गरजेचं आहे। जमीन आम्लयुक्त जर असेल तर अशा पिके जमिनीमध्ये भात, नागली ही पिकं जी आहेत, आणि विम्लयुक्त जमिनीमध्ये कापूस, ऊस, गहू, कांदा, वांगी इत्यादी पिकं चांगली येऊ शकतात। सामू हा जमिनीचा पायाभूत गुणधर्म असल्यामुळे चांगल्या जमिनीच्या सामूत एकदम बदल होत नाही, परंतु आम्ल जमिनीत चोपन जमिनीत सुधारणा न केल्यास सामूमध्ये बदल आढळतो। त्यासाठी आम्ल जमिनीमध्ये चुना शेणखतात मिसळून जर टाकला तर चोपन जमिनीत जिप्सम शेणखतामध्ये मिसळून जर टाकलं तर हळूहळू हा जमिनीचा सामू आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याच्यामध्ये करू शकतो किंवा तसा बदलून घेऊ शकतो, पण याच्यामध्ये हळूहळू बदल आपण करू शकतो। त्यामुळे जमिनीची जी सुधारणा होते ती सामूवर आधारित आपल्याला केल्या जाऊ शकते, आणि त्याच्याकरता जमिनीचं परीक्षण हे फार गरजेचं असतं। म्हणून माती परीक्षण ज्याला आपण असं म्हणतो विशेषतः सामूकरता आपण केलं पाहिजे, आणि त्याच्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची सोय उपलब्ध आहे। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी या ठिकाणी मातीचा नमुना नेऊन तो तपासून आपल्या जमिनीचा सामू काय आहे तो जाणून घेतला पाहिजे। जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे, मातीच्या कणाची संरचना आहे, सूक्ष्मजीवांची वाढ आहे, या सर्वांवर सामूचा परिणाम होतो। अति आम्ल किंवा अतिचोपन जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं व जमिनीची घडण बिघडते। त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर पीकनिहाय शिफारशीप्रमाणे केला पाहिजे। तृणधान्य पिकांना 5 टन प्रति हेक्टर, भाजीपाला पिकांना 10 टन प्रति हेक्टर, ऊस किंवा नगदी पिकांना 25 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खत देणं गरजेचं आहे। या खताची उपलब्धता कमी असल्यास 2 ते 3 वर्षातून एकदा दहींच्या किंवा दाकाची लागवड करून ते 1.5 ते 2 महिन्याचं असताना जमिनीत गाडलं पाहिजे। अशा प्रकारे सेंद्रिय कर्बाचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर सामूसुद्धा नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकतो। सामू मूल्याची जेव्हा आपण वर्गवारी करतो तर अति किंवा जास्त विम्लधर्मी जमीन जी आहे त्याच्यामध्ये 9.1 पेक्षा जास्त सामू असतो, जास्त विम्लधर्मीय जमिनीमध्ये 8.5 ते 9 सामू असतो, मध्यम विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.9 ते 8.4 हा सामू असतो, कमी विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.4 ते 7.8 सामू असतो, उदासन जमिनीमध्ये 6.6 ते 7.3 सामू असतो, कमी आम्लधर्मीय जमिनीमध्ये 6.1 ते 6.5 हा वर्गवारी त्याची येते, मध्यम आम्लयोग्य जमीनमध्ये 5.6 सहा ते सहा येते आणि जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 5.1 ते 5.5 सामू असतो आणि अतिशय जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 4.5 ते 5 अशा प्रकारचं आम्लचे सामू मूल्य जे असतं जमिनीचं ते वर्गवारीमध्ये आपण शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेलं आहे. म्हणून आपण जे आहे की याच्यामध्ये जमिनीचं माती परीक्षण करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपला सामू किती आहे ते पाहून घ्यायचा, त्याच्यानुसार पिकांचं व्यवस्थापन करायचं, त्यानुसार सेंद्रिय पदार्थाचा वापर करायचा, आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चुना किंवा जिप्सम ज्या ज्या जमिनीचा प्रकार जसजसा असेल आणि आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचा, म्हणजे आपल्याला फायदा होईल. आणि त्याकरता जमिनीचा सामू तपासण्याची सुविधासुद्धा कृषी विज्ञान केंद्राकडे येथे आहे. म्हणून योग्य वेळी नमुना घेऊन या, तो तपासा आणि त्याच्यानुसार पिकांचं नियोजन करा. नमस्कार.
0: कृषी संदेश.
2: दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनास होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडीवाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते. त्या लहान वयात ती त्याला माहितही नसते, पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं खोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसरं बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळे माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुणी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्यार कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं तुटतं त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळवायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल आनंद.
3: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कल्पना कीजिए कि एक मजबूत खूंटा है जिससे किसी हाथी को बांधा जाना है, लेकिन समस्या यह है कि वहाँ एक नहीं बल्कि दो मतवाले और शक्तिशाली हाथी आ खड़े हुए हैं. क्या एक ही खूंटे से एक ही समय पर उन दोनों हाथियों को बांधा जा सकता है? बिल्कुल नहीं. वे दोनों आपस में लड़कर सब कुछ तहस नहस कर देंगे. अगर एक रहेगा तो दूसरे को वहाँ से हटना ही होगा. हमारा यह अंतकरण भी उस खूंटे जैसा ही है, जहाँ एक तरफ हमारा अहंकार खड़ा है और दूसरी तरफ परमात्मा का वास है. कबीर साहब आज हमें इसी गहरे भीतरी सत्य से रूबरू करा रहे हैं. क्यों हम चाहकर भी उस परम आनंद का अनुभव नहीं कर पाते? आइए सुनते हैं कबीर साहब का यह बेजोड़ दार्शनिक सूत्र. खंबा एक गैंद है दोई, क्यों करी बंधसी बारी? मानी करे तो पिव नहीं, पिव तो मानी निवारी. खंबा एक गैंद है

सात पोट जिथे तिथे तूची अनंत मूर्ते विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ तुझ्यान मी देखत विश्वरूपी प्रभो गदा चक्र किरीट धारी प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड डोळे न पाहू शकती अपार जातुनी हे पेटत अग्नि सूर्य तू थोर ते अक्षर जाणण्याचे तुझाची आधार जग जगास अंती तू राखीसी शाश्वत धर्म नित्य मी माणितो तू परमात्म तत्व किती भुजा वीर्य किती पसारा डोळे कसे उज्ज्वल चंद्र सूर्य हा पेटला अग्नि तुझा मुखात तू ताविसी सर्वची आत्मतेजे दाही दिशा विस्तृत अंतराळ व्यापूनी तू एकची राहिलासी पाहूनी ते अद्भुत उग्र रूप तिन्ही जगे व्याकुळली उदारा हे देव सारे रिघती तुझ्यात कोणी भये प्रार्थित बद्ध हस्त मांगल्य गीते तुझ सिद्ध संत परोपरी आळविती समस्त आदित्य विश्वे वसुरुद्र साध्य कुमार दोघे पितृदेव वायू गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध सारे कसे विस्मित पाहताती अफाट हे रूप असंख्य डोळे मुखे भुजा उरु असंख्य पाय असंख्य पोटे विकराळ दाढा

विकराळ तोंडे कल्पांत अग्नी समदेखताची दिग्मूढ झालो सुखते पळाले प्रसन्न हो की जग हे तुझेची आहा कसे हे धृतराष्ट्रपुत्र घेऊनी या राजसमूह सारे हे भीष्म हे द्रोण तसाची कर्ण हे आमुचे वीर ही मुख्य मुख्य जाती त्वरेनेची तुझ्या मुखात भयान जीभ्यासुर जात दाढा दातात काही शिरली शिरेजी त्यांचे जसे पीठची पाहतो मी जसे नद्यांचे सगळे प्रवाह वेगे समुद्रांत चिधाव घेती तसे तुझ्या हे जळत्या मुखात धावूनी जाती नरवीर सारे भरूनी या वेग जसे पतंग घेती।

राया समस्त लोकांस गिळूनी ओठ तू चाटितोसी जळत्या जिभांनी वेढूनी विश्वास समग्र तेजे भाजे प्रभो उग्र तुझी प्रवाही सांगा असा कोण तुम्ही भयान।

श्री भगवान म्हणाले, मी काळ लोकांतक वाढलेला भक्षावया

उभयत्र वीर म्हणूनी तू ऊठ मिळीव कीर्ती जिंकूनी निष्कंटक राज्य भोगी मी मारिले हे सगळेची आधी निमित्त हो केवळ सव्यसाची द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादि वीरांस रणांगणात मी मारिलेल्यांस फिरूणी मारी निशंक झुंजे जयतो तुझाची. संजय म्हणाला, ऐकुनी हे अर्जुन कृष्ण वाक्य भ्याला जसा कापत हात जोडी कृष्णास वंदुनी पुनश्च बोले लवूनी या तेथ गळा भरूनी. अर्जुन म्हणाला, जगी तुझ्या युक्तची

हे वंदिती सिद्ध समूह सारे प्रभो नका हे तुझ वंदतील कर्त्यास करता गुरु तू गुरुस आधार तू अक्षर तू अनंता आहेस नाही सपलीकडे तू देवादि तू तूची पुराण आत्मा जगास ह्या अंतिम आसरा तू तू जाणतोसी तुज मोक्षधामा विस्तारिसी विश्व अनंत रूपा तू अग्नि तू वायु समस्त देव प्रजापते तू चिपिता वडील असो नमस्कार सहस्त्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही समोर मागे सगळी कडेची असो नमस्कार जिथे जिथे तू उत्साह सामर्थ्य तुझे अनंत तू सर्व ही तू सर्व की सर्व तुझ्याची पोटी समान मानी अविनित भावे कृष्णा गड्या हाक अशीची मारी न जाणता हा महिमा तुझा मी प्रेमे प्रमादे बहु बोल बोले खेळे निजे स्वैरची खात बैसे चेष्टा करी सर्व तुझ्या समोर जनी मनी वा तुझ तुच्छ लेखे क्षमा करी भान तुझे कुणास आहेस तू बाप चरा चरास आहेस मोठी गुरुदेवता तू तुझी न जोडी तुझ कोण मोडी तिन्ही जगी ह्या उपमाची थोडी म्हणून लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते क्षमा करी बा मजले कराते सखा सख्याते प्रिय तू प्रियाते अपूर्व पाहू।

रुचि रूप प्रसन्न होई जगदीश्वरा तू घेई गदा चक्र किरीट घाली तसेची पाहू तुझ इच्छितो मी अनंत बाहूस गिळूनी पोटी चहू भुजांचा नट विश्वमूर्ते। श्री भगवान म्हणाले प्रसन्न।

आज वरी न कोणी घोकूनी या वेद करूनी कर्मे यजूनी वा उग्र तपे तपूनी देवूनी दाने जगती न शक्य तुझा विना दर्शन हे कुणास हो नको व्याकुळ मूढ भावे।

ते प्रिय पूर्वरूप। संजय म्हणाला, भोलुनी ऐसे मग वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप। भ्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव। अर्जुन म्हणाला, पाहुनी हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा, झालो प्रसन्न मी आता आलो भानावरी पुन्हा। श्री भगवान म्हणाले, हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन, आशाची राखुनी ज्याची झुरती नित्य देवही। यज्ञदान तपे केली वेदाभ्यास ही साधिला, तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ। लाभे अनन्य भक्तीने माझे हे ज्ञान दर्शन, दर्शने होय माझ्यात प्रवेश मग तत्वता। माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे, जगी निस्संग निर्वैर मिळे तो मज तत्पर। अध्याय 11 समाप्त।

कृष्ण आहे. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान नक्कीच ठेवा की आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये, कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असेही नाही, कधी कधी एकटे पण लढावे लागेल, पण असे लढा की साथ न देणारे पण हात उजवून

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत आपलं मनपूर्वक स्वागत. आज 11 जुलै हा दिवस जागतिक पातळीवर एका अत्यंत महत्वाच्या विषयावर विचार करण्यासाठी समर्पित आहे. जागतिक लोकसंख्या दिन. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, पर्यावरण, आरोग्य आणि संसाधनांवर होणारा परिणाम याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1989 संयुक्त राष्ट्रांद्वारे या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. नियोजनाची कास धरा, पृथ्वीचं रक्षण करा हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. आज साहित्य आणि जागतिक फॅशन जगतात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचा जन्मदिवस आहे. झुंपा लाहिरी, पुलित्झर पुरस्कार विजेत्या विख्यात भारतीय अमेरिकन लेखिका, त्यांच्या द नेमसेक आणि इंटरप्रिटर ऑफ मॅल्डीज या पुस्तकांनी जागतिक साहित्यात भारताची मान उंचावली. जॉर्जियो अर्मानी, जगातील सर्वात प्रसिद्ध, श्रीमंत आणि प्रभावशाली इटालियन फॅशन डिझायनर, ज्यांनी लक्झरी फॅशन क्षेत्रात एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं पर्यावरण आणि मानवी गरजांचा मेळ घालणारा महात्मा गांधींचा एक अजरामर विचार. या पृथ्वीवर प्रत्येक माणसाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी साधन संपत्ती आहे, पण एकाही माणसाची हाव म्हणजेच लोभ पूर्ण करण्यासाठी नाही. आजची बोधकथा. एका नदीच्या काठावर एक समृद्ध आणि सुंदर गाव होतं. त्या गावात एक पाण्याचा मोठा तलाव होता जो संपूर्ण गावाची तहान भागवायचा. गावकऱ्यांनी एक नियम केला होता, प्रत्येक कुटुंबानं रोज फक्त एकाच घागरीचं पाणी न्यायचं, जेणेकरून तलावातील पाणी वर्षभर सर्वांना पुरेल. अनेक वर्ष गाव सुखानं जगत होतं. हळूहळू गावाची लोकसंख्या वाढू लागली आणि लोकांमध्ये स्वार्थ निर्माण झाला. एका माणसाने विचार केला, गाव तर मोठं झालंय, जर मी रात्री जाऊन गुपचूप 2 घागरी जास्त पाणी आणलं तर कोणाला काय करणार आहे. त्याने तसंच केलं. त्याला पाहून इतर गावकऱ्यांनी सुद्धा विचार केला की सगळेच जर जास्त पाणी घेत आहे तर मी का मागे राहू. नियम मोडला गेला. लोकांनी गरजेपेक्षा जास्त पाण्याचा साठा करायला सुरुवात केली. परिणामी पावसाळा येण्यापूर्वीच तो मोठा तलाव पूर्णपणे कोरडा पडला. गावात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आणि लोकांना गाव सोडायची वेळ आली. तेव्हा गावकऱ्यांना समजलं की साधन संपत्ती मर्यादित असते आणि तिचा वापर जर संयमानं केला नाही तर सर्वांचाच विनाश निश्चित असतो. तात्पर्य हेच, आजच्या लोकसंख्या दिनाला ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते. आपली पृथ्वीसुद्धा त्या तलावासारखीच आहे जिथे संसाधनं मर्यादित आहेत. जर आपण वाढत्या लोकसंख्येसोबत आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि स्वार्थाने स्वागत राहिलो तर येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीच शिल्लक राहणार नाही. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. आज 11 जुलैचा हा दिवस आपल्याला योग्य नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. वेळेचं महत्त्व ओळखून जर आपण आजच्या दिवशी निसर्गाची काळजी घेण्याचा, पाण्याचा अपव्यय टाळण्याचा किंवा कुणाला तरी मदत करण्याचा छोटासा संकल्प केला तर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. दिवसाला किंवा नशिबाला दोष देण्याऐवजी मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करणं हीच खऱ्या माणसाची ओळख आहे, कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

0: কৃষি সন্দেশ।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपली जी जमीन आहे ती पीक उत्पादनाचं माध्यम, अध्यात्मामध्ये आपण तिला असंही म्हणू शकतो की कार्येशी मंत्री, करिणीशु दासी, भोजीशु माता, शयनीशु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री। की सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण खोट्यावरची गायच तिला समजतो। अनेक वर्षापासून आपण शेती करत असताना जे माध्यम वापरलेलं आहे ते म्हणजे जमीन, आणि या जमिनीवर आपण जेव्हा पीक घेतो तर त्या जमिनीला आपल्यापासून काय अभिप्रेत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं असतं, आणि त्याकरता तिचं परीक्षण करणं गरजेचं असतं। या परीक्षणामध्येही एक महत्त्वाची बाब आहे सामू, की जमिनीचा सामू आपण जर वेळोवेळी तपासून घेतला आणि त्यानुसार आपण पिकाचं नियोजन केलं, किंवा त्यानुसार आपण खताचं व्यवस्थापन जर केलं, किंवा त्यानुसार आपण आपल्या शेती पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो। तर हा नेमका सामू काय आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया। सामू हा शब्द जो आहे आपण बऱ्याच वेळा जमिनीच्या संदर्भात वापरतो, परंतु याविषयी थोडंसं आपल्याला खोलवर जाऊन जाणून घेणं गरजेचं आहे की नेमकं सामू म्हणजे काय। द्रावणाचा आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे सामू, हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर तो अवलंबून असल्याने त्याला pH असं इंग्रजीमध्ये म्हणतात, किंवा प्युशिशियन्स डिहायड्रोजन अशी त्याच्याला आपण संज्ञा देत असतो। सामू मोजण्यासाठी pH मीटरवर तो मोजला जातो, त्याचा निर्देशांक 0 ते 14 असा असतो। जमिनीची आम्लता तसे विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो। सामू जेव्हा 6.5 कमी असल्यास अशी जमीन आम्लधर्मीय अशा प्रकारची समजली जाते, आणि अशी जमिनी अतिपावसाच्या कोकण भागामध्ये किंवा गडचिरोलीसारख्या भागामध्ये किंवा भंडारा जिल्ह्यात आढळतात। आणि 6.5 ते 7.3 जो निर्देशांक असतो त्याला आपण न्यूट्रल किंवा मराठीमध्ये उदासीन सामू असं संबोधतो। आणि मातीचा सामू 6.5 ते 7.3 जर असेल तर उदासीन असेल तर अशा जमिनीमध्ये बहुतांश अन्नद्रव्य हे पिकांना उपलब्ध होतात, आणि अशा प्रकारचा सामू बहुतांश पिकांना फायदेशीर असतो। सर्वच पिकांची वाढ चांगली होण्याकरता आपण आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे जमिनीचा सामू हा मोजणं गरजेचं आहे। जमीन आम्लयुक्त जर असेल तर अशा पिकांमध्ये जमिनीमध्ये भात, नागली ही पिकं जी आहेत, आणि विम्लयुक्त जमिनीमध्ये कापूस, ऊस, गहू, कांदा, वांगी इत्यादी पिकं चांगली येऊ शकतात। सामू हा जमिनीचा पायाभूत गुणधर्म असल्यामुळे चांगल्या जमिनीच्या सामूत एकदम बदल होत नाही, परंतु आम्ल जमिनीत चोपण जमिनीत सुधारणा न केल्यास सामूमध्ये बदल आढळतो। त्यासाठी आम्ल जमिनीमध्ये चुना शेणखतात मिसळून जर टाकला तर चोपण जमिनीत जिप्सम शेणखतामध्ये मिसळून जर टाकलं तर हळूहळू हा जमिनीचा सामू आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याच्यामध्ये करू शकतो किंवा तसा बदलून घेऊ शकतो, पण याच्यामध्ये हळूहळू बदल आपण करू शकतो। त्यामुळे जमिनीची जी सुधारणा होते ती सामूवर आधारित आपल्याला केल्या जाऊ शकते, आणि त्याच्याकरता जमिनीचं परीक्षण हे फार गरजेचं असतं। म्हणून माती परीक्षण ज्याला आपण असं म्हणतो विशेषतः सामूकरता आपण केलं पाहिजे, आणि त्याच्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची सोय उपलब्ध आहे। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी या ठिकाणी मातीचा नमुना नेऊन तो तपासून आपल्या जमिनीचा सामू काय आहे तो जाणून घेतला पाहिजे। जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे, मातीच्या कणाची संरचना आहे, सूक्ष्मजीवांची वाढ आहे, या सर्वावर सामूचा परिणाम होतो। अति आम्ल किंवा अति चोपण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं व जमिनीची घडण बिघडते। त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर पीकनिहाय शिफारशीप्रमाणे केला पाहिजे। तृणधान्य पिकांना 5 टन प्रति हेक्टर, भाजीपाला पिकांना 10 टन प्रति हेक्टर, ऊस किंवा नगदी पिकांना 25 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खत देणं गरजेचं आहे। या खताची उपलब्धता कमी असल्यास 2 ते 3 वर्षातून एकदा दहींच्या किंवा दाकाची लागवड करून ते 1.5 ते 2 महिन्याचं असताना जमिनीत गाडलं पाहिजे। अशा प्रकारे सेंद्रिय कर्बाचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर सामूसुद्धा नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकतो। सामू मूल्याची जेव्हा आपण वर्गवारी करतो तर अति किंवा जास्त विम्लधर्मी जमीन जी आहे त्याच्यामध्ये 9.1 जास्त सामू असतो, जास्त विम्लधर्मीय जमिनीमध्ये 8.5 ते 9 सामू असतो, मध्यम विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.9 ते 8.4 हा सामू असतो, कमी विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.4 ते 7.8 सामू असतो, उदासन जमिनीमध्ये 6.6 ते 7.3 सामू असतो, कमी आम्लधर्मीय जमिनीमध्ये 6.1 ते 6.5 हा वर्गवारी त्याची येते, मध्यम आम्लयोग्य जमीनमध्ये 5.6 6-6 येते आणि जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 5.1-5.5 सामू असतो आणि अतिशय जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 4.5-5 अशा प्रकारचं आम्लच्या सामू मूल्य जे असतं जमिनीचं ते वर्गवारीमध्ये आपण शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेलं आहे. म्हणून आपण जे आहे की याच्यामध्ये जमिनीचं माती परीक्षण करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपला सामू किती आहे ते पाहून घ्यायचा, त्याच्यानुसार पिकांचं व्यवस्थापन करायचं, त्यानुसार सेंद्रिय पदार्थाचा वापर करायचा, आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली चुना किंवा जिप्सम ज्या ज्या जमिनीचा प्रकार जसजसा असेल आणि आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली करायचा, म्हणजे आपल्याला फायदा होईल. आणि त्याकरता जमिनीचा सामू तपासण्याची सुविधासुद्धा कृषी विज्ञान केंद्र करडा येथे आहे. म्हणून योग्य वेळी नमुना घेऊन या, तो तपासा आणि त्याच्यानुसार पिकांचं नियोजन करा. नमस्कार.
0: कृषी संदेश. दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडीवाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते, त्या लहान वयात ती त्याला माहितही नसते. पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं कोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसर बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात, भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुनी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्या कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते, त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल आनंद.
2: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कल्पना कीजिए कि एक मजबूत खूंटा है जिससे किसी हाथी को बांधा जाना है, लेकिन समस्या यह है कि वहाँ एक नहीं बल्कि दो मतवाले और शक्तिशाली हाथी आ खड़े हुए हैं. क्या एक ही खूंटे से एक ही समय पर उन दोनों हाथियों को बांधा जा सकता है? बिल्कुल नहीं. वे दोनों आपस में लड़कर सब कुछ तहस नहस कर देंगे. अगर एक रहेगा तो दूसरे को वहाँ से हटना ही होगा. हमारा यह अंतकरण भी उस खूंटे जैसा ही है, जहाँ एक तरफ हमारा अहंकार खड़ा है और दूसरी तरफ परमात्मा का वास है. कबीर साहब आज हमें इसी गहरे भीतरी सत्य से रूबरू करा रहे हैं. क्यों हम चाहकर भी उस परम आनंद का अनुभव नहीं कर पाते? आइए सुनते हैं कबीर साहब का यह बेजोड़ दार्शनिक सूत्र. खंबा एक गैंद है दोई, क्यों करी बंधसी बारी? मानी करे तो पिव नहीं, पिव तो मानी निवारी.

तूनी तोंडे तू पेटलासी बग जीव माझा भ्याला न देखे शम आणि धीर कराळ दाढा विकराळ तोंडे कल्पांत अग्नी सम देखताची दिग्मूढ झालो सुख ते पळाले प्रसन्न हो की जग हे तुझेची आहा कसे हे धृतराष्ट्रपुत्र घेऊन या राजसमूह सारे हे भीष्म हे द्रोण तसाची कर्ण हे आमुचे वीर ही मुख्य मुख्य जाती त्वरेने ची तुझा मुखात भयान जी

राया समस्त लोकांस गिळूनी ओठ तू चाटितोसी जळत्या जिभांनी वेढूनी विश्वास समग्र तेजे भाजे प्रभो उग्र तुझी प्रवाही सांगा असा कोण तुम्ही भयान नमो

श्री भगवान म्हणाले, मी काळ लोकांतक वाढलेला भक्षावया

उभयत्र वीर म्हणून तू ऊठ मिळीव कीर्ती जिंकूनी निष्कंटक राज्य भोगी मी मारिले हे सगळेची आधी निमित्त हो केवळ सव्यसाची द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादि वीरांस रणांगणात मी मारिलेल्यांस फिरूणी मारी निशंक झुंजे जयतो तुझाची. संजय म्हणाला ऐकुनी हे अर्जुन कृष्ण वाक्य भ्याला जसा कापत हात जोडी कृष्णास वंदुनी पुनश्च बोले लवूनी या तेथ गळा भरूनी. अर्जुन म्हणाला जगी तुझ्या युक्तची कीर्तनाने आनंद लोटे अनुराग दाटे भ्याले कसे राक्षस धाव घेती हे वंदिती सिद्ध समूह सारे प्रभो नका हे तुझ वंदतील कर्त्यास कर्ता गुरु तू गुरुस आधार तू अक्षर तू अनंता आहेस नाही सपलीकडे तू देवादी तू तूची पुराण आत्मा जगास ह्या अंतिम आसरा तू तू जाणतोसी तुझ मोक्षधामा विस्तारिसी विश्व अनंत रूपा तू अग्नि तू वायु समस्त देव प्रजापते तूची पिता वडील असो नमस्कार सहस्त्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही समोर मागे सगळी कडेची असो नमस्कार जिथे जिथे तू उत्साह सामर्थ्य तुझे अनंत तू सर्वही तू सर्व की सर्व तुझ्याची पोटी समान मानी अविनित भावे कृष्णा गड्या हाक अशीची मारी न जाणता हा महिमा तुझा मी प्रेमे प्रमादे बहु बोल बोले खेळे निजे स्वैरची खात बैसे चेष्टा करी सर्व तुझ्या समोर जनी मनी वा तुझ तुच्छ लेखे क्षमा करी भान तुझे कुणास आहेस तू बाप चराचरास आहेस मोठी गुरुदेवता तू तुझी न जोडी तुझ कोण मोडी तिन्ही जगी ह्या उपमाची थोडी म्हणून लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते क्षमा करी बा मजले कराते सखा सख्याते प्रिय तू प्रियाते अपूर्व पाहुनी.

धातु। घे गदा चक्र किरीट घाली तसेची पाहू तुझ इच्छितो मी। अनंत बाहूस गिळू निपोटी चहू भुजांचा नट विश्वमूर्ते। श्री भगवान म्हणाले प्रसन्न।

माजवरी न कोनी घोकुनी या वेद करूनी कर्मे यजुनी वा उग्र तपे तपूनी देवूनी दाने जगती न शक्य तुझा विना दर्शन हे कुणास हो नको व्याकुळ मूढ भावे पाहुनी हे रूप भयान माझे प्रसन्न चित्ते भय सोडुनी तू पुन्हा पहा पुन्हा ते प्रिय पूर्व रूप। संजय म्हणाला बोलुनी ऐसे मग वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप भ्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव। अर्जुन म्हणाला पाहुनी हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा झालो प्रसन्न मी आता आलो भानावरी पुन्हा। श्री भगवान म्हणाले हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन आशाची राखुनी ज्याची झुरती नित्य देवही यज्ञदान तपे केली वेदाभ्यास ही साधिला तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ लाभे अनन्य भक्तीने माझे हे ज्ञान दर्शन दर्शने होय माझ्यात प्रवेश मग तत्वता माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे जगी निस्संग निर्वैर मिळे तो मज तत्पर। अध्याय 11 समाप्त।

ग्रामगीता चिंतन भाग 36। या भागात ग्रामगीता ग्रंथाचे कर्ते प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी भगवान वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा अधिकार नि मनाची अवस्था किती मोठी होती हे प्रथम पाहू। संत मोठेपण कधीच दाखवत नसतात, उलट लहानपण समोर ठेवतात। मैं संत नाही साधना हूँ, सत प्रेम की नित नेम की। मैं कवी नहीं करुणा हूँ, उन दिनों की दुखियों की। हा संतांचा खरा अधिकार त्यांचे साहित्यातून कळत असतो। प्रातस्मरणीय म्हणजे ब्रह्म मुहूर्तापासून सतत ज्याचे निशंकपणे स्मरण करावे अशा अधिकाराचे। सुखाने जे दबते ते दुःख, मिटते तो आनंद। संत हे स्वानंदी असतात, ते स्वानंदात निवास करतात, तीच साधना समाजाला देतात। देव एकची राहो, जगाचा भेद लयाला जाऊ, शांती अखंडित राहो, जगाचा भेद लयाला जाऊ। संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। हा खरा वैष्णवाचा धर्म आहे। सर्वांच्या कल्याणासाठी भगवंतापासून निर्माण झालेला धर्म तो भागवत धर्म होय। येथे भेदाभेद अमंगल आहे। हठयोगी स्वामी सीतारामदासजी महाराज वंदनीय महाराजांच्या अवस्था नि अधिकाराचे वर्णन करताना लिहितात, मेरे सखा को मैंने जीवन भर गुस्सा भरते नहीं देखा, दया का वह सागर है और शांति का पुजारी है। उनकी समदृष्टि भगवान राम सरीखी है, विरोधियों को भी क्षमा कर देता है। अवतारी महापुरुषों के जो शारीरिक लक्षण है वह मेरे सखा में पूरे दिखाई देते है, इसी कारण मैं उन्हें भगवान राम कहता हूँ। या अधिकाराचे संतांची पुण्याई आहे म्हणून जग आहे। हे संत दुनिया में जगे, तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी। कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, जब संत ही का पुण है वह आज तक जगना ढला। वंदनीय महाराजांना एका सद्ग्रस्ताने संतांनी गुरुबद्दल विचारले होते, तेव्हा ते म्हणतात, मित्रा सर्वाकडून सर्व काही मिळते, पण तशा मार्गाने जाणे जरूर आहे। ज्याला ज्या मार्गाची जरूर आहे ते तत्वज्ञान सुद्धा ग्रंथातून निवडायला फार प्रयास पडतात व प्रयास करूनही साधत नाही। साधक गुंतागुंतीमध्ये पडतो, ज्यात तो आपणाला बघू शकेल वा जगाची सत्यवस्तू जाणू शकेल असा त्याला प्रकाश मिळत नाही। जे जाणतो ती वस्तू सत्य चिरंतन नसते, तो पंथ असतो, वेश असतो, उपासना असते, गाभा मात्र नसतो। जग जर बाहेरच्या शृंगारालाच देव मानते, संत पंत समजते, पण तेथे जाऊन जेव्हा माणूस स्थिर बसत नाही तेव्हा मग अनुभवी महात्म्याची आठवण येते। ज्याप्रमाणे एखादा वेडा झाडा झुडपांना कवटाळून आपले विचार बरडत राहतो, तसाच हा पंथवादी संताकडे जातो व तोही त्याला पंथाची दीक्षा देतो। कोणी म्हणतो भगवे घाल, कोणी म्हणतो काळे घाल, कोणी म्हणतो पांढरे घाल, तर कोणी म्हणतो लंगोटी घाल, माळा घाल, मुंडन कर, जटा वाढव। हे सर्व केलं तरी गुरुतत्वाचे गूढ कळणे कठीण आहे असे अनुभवाला येते। मग तो जेव्हा निष्फळ होतो तेव्हा त्याला आपले अज्ञान सांगण्याची शरम वाट व तसाच बिचारा देह सोडतो। असे अनेक जन्म घालावे लागतात तरी खरी आत्मस्थिती प्राप्त होत नाही। म्हणून पंथाभिमानी, वर्णाभिमानी, गुरु मार्गाभिमानी यांच्याकडे गेले तरी सद्गुरु शिवाय मार्ग मोकळा होणार नाही। आता हे संत कसे ओळखावे हा प्रश्न उभा राहतो। अनुभव असा आहे की सार तत्व ओळखण्या एवढी बुद्धिमत्ता आल्याशिवाय खऱ्या गुरुचे तत्वदर्शन होणे कठीण आहे आणि जीवनात महत्वही त्यांचेच आहे। कानफुके गुरु कितीही केले तरी त्यांच्यावर आपली जबाबदारी ते कशी घेणार, ते परंपरा सांगणार। म्हणून मित्रा प्रथम तुझा तूच गुरु होऊन चिंतन कर, मनन कर व ग्रंथ पठनातून आपला मार्ग काढ व मग जे तुला पाहिजे ते कुठे मिळेल त्याचा शोध कर। असे तुझे झाले म्हणजे हा गुरुरूपी परमेश्वर तुला दर्शन देणार व गुरुभक्तीचे मर्म तुला कळणार। संत समागम मात्र सोडू नये, त्यातूनच उदय होत असतो। अशा संत सद्गुरूचे हाताबाहेर जेव्हा समाज जायला लागतो तेव्हा ते निसर्गाला चालना देत असतात। वंदने महाराज लिहितात, जब राक्षसी वृत्ती बळावे गर्जुनी भूमीवरी, तव दे निसर्गा चालना त्या दैवी शक्ती श्रीहरी। प्रत्येक जीवा दुःख हे आता नको जग पावना, उठ आर्यपुत्रा झळकरी कर सामुदायिक प्रार्थना। तरी समाजातील जाणती माणसं ऐकेनाशी झाली तर अंतिम भविष्यवाणी ते करतात, तो निसर्ग आता परिवर्तनाचे मागे लागला आहे। वाघ सिंहाच्या डरकाळ्या ऐकू येतील तर घाबरून जाऊ नका, फुलांचे बगीचे लागतील
तर मोहीतून थांबू नका, या अरुणाच्या प्रकाशात या. ज्याने आपले शील चारित्र्य ब्रह्मचर्य पालन केले असेल त्याचे हातून तो काम करून घेणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी तशा प्रक्रिया वंदनीय महाराजांनी ग्राम गीता ग्रंथामध्ये ग्रंथित केल्या आहेत. ते म्हणतात, मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. हेच शिकणे असते पोथीतुनी कीर्तनातुनी भजनातुनी, याच साठी ही साधने योजनी ठेविली संती. अर्थात माणसाने आपल्या व्यवहाराचा कोणालाही त्रास होऊ देऊ नये आणि हे करण्यासाठी त्याची वृत्ती सात्विक त्यांनी ठेवली पाहिजे आणि तो निरोगी असला पाहिजे. कीर्तनातून प्रवचनातून भजनातून ग्रंथातून हेच शिकायचं आहे. पोथीचं सुद्धा अंतरंग जर पाहिलं तर त्यातूनही हाच उपदेश माणसाला मिळतो. परंतु माणूस कुठंतरी खऱ्या अर्थाने चिंतन करायला कमी पडतो तेव्हा त्याला मोठ्या संकटाला सामना करावा लागतो. ती पाढी माणसावर येऊ नये. आपल्या जीवनाचं कल्याण करण्याच्या उद्देशानेच तो या भूमीवर जन्माला आलेला आहे आणि जन्माला आल्यानंतर गरिबी श्रीमंतीची विषमता निर्माण होऊ नये. झालीच तर ती समाजातून नष्ट व्हावी यासाठी प्रक्रिया सांगत असताना 450 वर्षापूर्वीच्या इतिहासातील शिखांचे पहिले धर्मगुरु श्री गुरु नानकदेव यांचाही विचार आजच्या समाजाला वंदनीय महाराजांनी दिला. नानकदेव हे गोपालन, दुकानदारी व सहकारी नोकरी जनसेवेत खर्ची घालून सतनामाच्या सतारीवर मानवतेची मधुर भजने गात संपूर्ण भारत, लंका, इराण व अरबस्थानातही ते फिरले. जात पात पूछे नही कोय, हरी को भजे सो हरी का होय, म्हणून जाती पंथ भेदाचे निराकरण करीत ते मशिदीत नमाज सुद्धा पडले व डाकूंनाही त्यांनी सुधारले. मानवतेचा संदेश दिला. मंदिर तोड मस्जिद तोड हे सिर्फ मुजक्का है, पर तू किसी का दिल मत तोड, ये घर खास खुदा का है. आपली गुरुगादी मुलाऐवजी त्यांनी शिष्यास दिली. रामबाद गावी यज्ञाचे निमंत्रण आले असता ते गेले व संन्याशांना शिधा देण्याची सेवा त्यांनी आपल्याकडे घेतली. शेकडो संन्यासी लाईनमध्ये आहेत. शेराने ते मोजत होते व संन्यासाचे झोडीत टाकत होते. असंख्य संन्यासी शिधा घेऊन गेले पण नानकदेवांना 13 नंतरचा आकडा कधी आठवलाच नाही. 13 13 मोजत होत. वंदनीय महाराज भजनात म्हणतात, मै अरु मेरा भेद छोड कर सब तेरा जो कहता है, तुकड्या दास कहे आखिर वह प्रभु ही बन के रहेगा, जब चित्त परम पुनीत बनेगा तब प्रभु शरण में होगा. ग्रामगीता ग्रंथात वंदनीय महाराज लिहितात, संतती नसे आमुची, संपत्ती ही नसे आमुची, कर्तव्य शक्ती ही नसे आमुची, व्यक्तिशः उपभोगार्थ. त्यागाच्या त्या गावच्या नगर सेवकाचा हुद्देदार श्रीमंत मलक भागो व क्षुद्र गरीब पण भाविक लालोत्तर खान या दोघांचे मागे पुढे नानकांना एकाच वेळी जेवणाचे निमंत्रण आले. त्यांनी दोघांचेही घरून जेवणाचे ताट बोलावीत. त्यातील अन्न 2 हातात घेतले व मुठीत दाबले. एकातून दूध बाहेर पडले, ते मांजर खाऊ लागली. दुसऱ्या हातातून रक्त बाहेर पडले, ते कुत्रा खाऊ लागला. तेव्हा मलक भागो याचे जेवण नाकारून गरीब लालोत्तर खानाकडे ते जेवले. कारण विचारता ते म्हणाले, जन्म नव्हे तर कर्मच प्रधान आहे, धन नव्हे श्रमच श्रेष्ठ आहेत. मलक भागो, तुझे अन्न दिनांना दुखवून मिळविलेल्या धनाचे होय, त्यात गरीबाचे रक्त आहे. लालोत्तर खानाचे शुद्ध परिश्रमाचे अन्न होय. हा भाग याच ठिकाणी समाप्त करून यानंतरचं चिंतन पुढील भागात.